नानक सुनो संतो शब्द धरो प्यारो साचा नाम मिराया धारो वाजे पंच शब्द तिद कार सुभागै

तं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्स्यं नमो सर्वहरंगे त्रिपंगीयनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे सुभक्तं प्रसिज्जे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा सिद्धं निवासी

सर्वपंजने आदरूप असूत आघीणे अपांगनात्मेक पुरुखे पार सर्वलायक सर्वकायक सर्वको प्रतपार।

वचन बसना सरनाम समाल चाड़ श्यानम सगली मना सा संग पावे सचना हर पुंजी संज करो बिहार सुधर गया जयकार सरुंदर अंतर एको दे कौ नान जाके मैं सगले ख एको जप एको सला एक सिमर एको मना एक गुण गाव नंत मंथन जाप एक भगवान ते को एक करा पूर्ण पूरे अप्रभ्याप अनक विचारिक ते पे करा प्राचित गए मंत्र अंतर एक प्रभ राचा